0: ആകാശവാണി 102.7 മഞ്ചേരി എഫ് എം മലയാളത്തിന്റെ ഹൃദയതാളം. സമയം 4 മണി കഴിഞ്ഞ് 59:49. ഇനി തിരുവനന്തപുരം റിലേ പരിപാടികൾ.
1: സമയം 5 മണി. ഇപ്പോൾ ഹിന്ദി പാഠം പഠിപ്പിക്കുന്നത് മാർനല്ലൂർ ക്രൈസ്റ്റ്നഗർ പബ്ലിക് സ്കൂളിലെ ഹിന്ദി അധ്യാപകൻ ശബരിനാഥ് വി പി. പഠിക്കുന്നവർ ആരാധനയും നിളയും.
2: നമസ്തേ അധ്യാപക് ജി.
3: നമസ്തേ ബച്ചോ. ആജ് ഹം അരവിന്ദ് ഗുപ്ത ദ്വാരാ ലിഖിത് പരി ലടിക്കി നമക് പാഠിക്ക് അന്തിം ഭാഗ് കി ഓർ ജാതെ ഹൈ. तो जाने से पहले मैं आप लोगों से एक सवाल हरमन के स्वभाव के बारे में यानी हरमन के चरित्र के बारे में एक टिप्पणी तैयार कीजिए. ऐसा एक सवाल जरूर परीक्षा में पूछेगा. आराधना आप बताना हरमन के चरित्र.
2: जब हरमन 11 साल का था उसे जीवन की गंभीर परिस्थितियों का सामना करना पड़ा. उसे अपनी माँ से बिछुड़कर कैदी जीवन जीना पड़ा. इसलिए बचपन से ही वह बहुत अनुभवी हो गया था. पर वह बहुत भावुक भी था. उसे हमेशा अपनी माँ की याद आती रहती थी. वह आशावान था. वह सपने में माँ से मिलता है. हरमन कैदी शिविर से बाहर आकर भी निरंतर परिश्रम करता रहता है. वह स्वयं आत्मनिर्भर बनने का श्रम करता है. पर अपनी भावुकता के कारण अपने अतीत के बुरे अनुभवों के वह भूल नहीं पाता है. निरंतर अध्ययन करते रहने उसे अमेरिका में नया जीवन जीने का अवसर मिलता है. वह अपनी परी लड़की को भी नहीं बोलता है. वह लड़की की उसी कैदी शिविर में रोज सेब देती है. उस लड़की के प्रति वह अपनी कृतज्ञता भी व्यक्त करता है. इस तरह हम देख सकता है कि हरमन का चरित्र सद्गुणों से भरा हुआ है.
3: जी अच्छा, बहुत खूब. तो आज की कक्षा हम शुरू करते हैं नीला पटना.
4: जब मेम एक जवान आदमी बन गया तो मेम अमेरिका में एक नए जीवन जीने के लिए चला गया. मेम न्यूयॉर्क पहुंचा. वहां सब कुछ नया अपरिचित था. पुराने जीवन की यादें मेम चारों ओर लिपटी हुई थी. उन्होंने मुझे कसकर जगड़ लिया. मेम अक्सर सोचता था कि मैंने
3: क्या पाया और क्या खोया.
4: मेम अक्सर माम के बारे में सोचता था. एक रात माम सपने में मेरे पास आई.
3: वैसा ही सपना जो मैंने सालों पहले कैदी शिविर में देखा था. जी अच्छा, जब मैं एक जवान आदमी बन गया तो मैं अमेरिका में एक नए जीवन जीने के लिए चला गया. यानी युवा आयपोल ഒരു പുതു ജീവിതം നയിക്കാനായി അമേരിക്കയിലേക്ക് പോയി. മേ ന്യൂയോർക്ക് പഹുഞ്ച. ഞാൻ ന്യൂയോർക്കിൽ എത്തി. വഹാം സബ് കുച്ച് നയ അപരിചിത ഥാ. അവിടെ പുതിയതും അപരിചിതമായിരുന്നു. പുരാനെ ജീവൻ കെ യാദേ മേരെ ചാരോ ഓർ ലിപ്പട്ടി ഹുയി ഥി. പഴയ ജീവിതത്തിന്റെ ഓർമ്മകൾ എന്നെ വരിഞ്ഞു മുറുക്കിയിരുന്നു. ഉന്നോനെ മുഛേ കസ്കർ ജഗഡ് ലിയ. മേ അക്സർ സോച്താ ഥാ കി മേനെ ക്യാ പായ ഔർ ക്യാ ഖോയ. ഞാൻ മിക്കവാറും ചിന്തിക്കുമായിരുന്നു ഞാൻ എന്ത് നേടി